0: तेरे नाम तो तेरे नाम तो तेरे नाम तो
1: तेरे नाम तो तेरे नाम तो तेरे नाम तो तेरे नाम तो तेरे नाम तो तेरे नाम तो तेरे नाम तो तेरे

नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वकापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तास्तदेवाय नमस्तंगपेवाय नमस्तंगजन्मे नमस्तंगसुभन्मे नमो सर्वगौणे नमो सर्वभावणे नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो कालकाले नमस्तास्तदयाले नमस्तंग भरणे नमस्तंग मरणे नमस्तंग जरारु नमस्तंग करदार नमो सर्वतंदे नमो वस्ता बंदे नमस्तंग नरसाके नमस्तंग नरवाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे।

कराईंदा नदर पठी जे करे सुल्ताना काहो कराईंदा धर्मंगन देखना पाईंदा धर्मंगन।